0: माय मराठी मराठी।
1: नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आज आपण ज्यांची गाणी ऐकणार आहात त्यांचं नाव आहे किशोरी आमोणकर। किशोरी आमोणकर ह्या शास्त्रीय संगीतमधल्या खूप प्रसिद्ध गायिका आहेत आणि त्यांनी कधीही मराठी चित्रपटामध्ये गायलेलं नाही आहे। त्यांनी फक्त दोन हिंदी फिल्ममध्ये गायलेलं आहे, पण आज आपण ऐकणार आहोत त्याच्या सगळी प्रसिद्ध झालेली मराठीतील भजनं।